नमस्तंगा जाय, नमस्तंगा गंजे, नमस्तंगा पंजे, नमस्तंगा नामे, नमस्तंगा ठामे, नमस्तंगा कर्मंग, नमस्तंगा धर्मंग, नमस्तंगा नामंग, नमस्तंगा धामंग, नमस्तंगा जीते, नमस्तंगा पीते, नमस्तंगा बाहे, नमस्तंगा टाहे, नमस्तंगा नीले, नमस्तंगा नादे, नमस्तंगा शेदे, नमस्तंगा गादे, नमस्तंगा गंजे, नमस्तंगा पंजे, नमस्तंगा उदारे, नमस्तंगा पारे, नमस्तंग सोईकै, नमस्तंगा नेकै, नमस्तंगा पूते, नमस्तंगा जूपे, नमस्तंग नरकर्मे, नमस्तंग नरपरमे, नमस्तंग नरदेसे, नमस्तंग नरपेसे, नमस्तंग नरनामे, नमस्तंग नरकामे, नमस्तंग नरताते, नमस्तंग नरकाते, नमस्तंग नरतूते, नमस्तंगा पूते, नमस्तंगा लोके, नमस्तंगा सोके, नमस्तंग नरतापे, नमस्तंगा थापे, नमस्तंग त्रमाने, नमस्तंग निधाने, नमस्तंगा गाहे, नमस्तंगा बाहे, नमस्तंग त्रवर्गे, नमस्तंगा सर्गे, नमस्तंग परपोगे, नमस्तंग सोजोगे, नमस्तंगा रंगे, नमस्तंगा पंगे, नमस्तंगा गम्मे, नमस्तस्तरम्मे, नमस्तंग जलाशरे, नमस्तंग निरासरे, नमस्तंगा जाते, नमस्तंगा पाते, नमस्तंगा मजबे, नमस्तस्त अजबे, अदेसंगा देसे, नमस्तंगा पेसे, नमस्तंग नृतामे, नमस्तंग नृबामे, नमो सर्वकाले, नमो सर्वदयाले, नमो सर्वरूपे, नमो सर्वभूपे, नमो सर्वखापे, नमो सर्वथापे, नमो सर्वकाले, नमो सर्वपाले, नमस्तस्त देवै, नमस्तंगा पेवै, नमस्तंगा जन्मे, नमस्तंग सुबनमे, नमो सर्वगौने, नमो सर्वपौने, नमो सर्वरंगे, नमो सर्वपंगे, नमो काल काले, नमस्तस्त दयाले, नमस्तंगा वरने, नमस्तंगा मरने, नमस्तंग जरारंग, नमस्तंग कृतारंग, नमो सर्वतंदे, नमोस्त अबंदे, नमस्तंग नरसाके, नमस्तंग नरबाके, नमस्तंग रहीमे, नमस्तंग करीमे, नमस्तंग अनंते, नमस्तंग महंते, नमस्तस्त रागे, नमस्तंग सुहागे, नमो सर्वसुखंग, नमो सर्वपोखंग, नमो